भूते सदायंग संगे अभंगं विभूते चत्र चक्रवर्ती चत्र चक्र भुगते स्वयंभू सुबं सर्वदा सर्वजुगते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे सदायंग संगे अभंगं विभूते सदायंग संगे अभंगं